0: Center, 95.5. North, South, 95.6. East, West, 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: MBC Shogar Alati Sakar Jit Hika Nawaz Lihit.
4: Sakar Beats.
5: Sakar Beats.
3: Sangeet Premi Shrutyana Maja Supreme Namaskar. आज मंगलवार 16 जून महिन्याची दुसरी तारीख संगीत प्रेमी श्रोत्यांनो या प्रभात वेळी आपल्या दैनिक सकाळ बीस कार्यक्रमात विनम्रपणे मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तुम्ही जेथेही असाल कुठेही असाल तुमचे मन प्रसन्न असेल तुमचे मन स्वास्थ्य ठीक असेल अशी मी आशा करते. तेव्हा या संगीतमय वातावरणात या प्रभातवेळी आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करून आपला कार्यक्रम यापुढील गणेश भक्ती गाण्याने आरंभ करीत आहे.

पांचाल वसा गायकांच्या आवाजातला या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिकोहो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही निवडलेली आहे सावरखेत एक गाव या चित्रपटातून घेतलेले आई जगदंबेचे हे पुढील भक्ती गीत पुन्हा गांजावाला स्वप्नील बांदोडकर व समूहाच्या आवाजात.

0: जी कृपा दृष्टि सर्व भक्तान वर राहो अशीच चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे। तेव्हा रसिक हो या भक्ती गाण्यानंतर आता वळणार आहोत भावगीतान करे।
1: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
2: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
0: श्रोते रसिक हो, हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। अधूनमधून मुसळधार अथवा झिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। विशेष काळजी घ्या, छत्री रेनकोट मोटार चालवताना योग्य अशी काळजी घ्यावी आणि मोटार चालवताना विशेष अंतर ठेवावे। तर याच संदर्भात चला ऐकूया यहोजा चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत धुंद वर्षा बिहाइंड द वॉइसेस ऑफ उत्तरा केळकर व सुरेश बारकर।

रोजा या मधुर चित्र गाण्यानंतर रसिक हो सादर करीत आहोत यंदा कर्तव्य आहे मूवी मधून घेतलेले हे पुढील गीत वैशाली सामंत व अवधूत गुप्ते या दोघांच्या

यंदा कर्तव्य है या मधुरी चित्रपट गाण्यान अंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो सादर करीत आहोत वैभव तातवाडी व प्रार्थना या दोघांच्या आवाजातलं फुंकरीची वादली।

वसत लधुंदिक चक्षण हाउला मूविंग टू अवर नेक्स्ट ट्रैक ऑफ सकर बीट्स कार्यक्रम चला यक्षिणी ऐकूया प्रेमिक तरल भावना या अब मधुन घेतलेले हे मधुर गीत सरचंद्रिका महालक्ष्मी आयर व सह गायकांच्या आवाजात ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन वन्स अगेन आय विश यू ऑल अ वेरी वॉर्म वेलकम आपला दैनिक सकाळ

Chujamagos, hello, Yapagal Mina, the Kula that was in the romantic voices of Adarsh Shinde. Swasunali Sunavani, Yanjasumadhura Vasad. चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम रसिक हो या पुढील गाण्याने कसतरी होते या जवेदारी व सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात

रुपेरी वालू ते मारांचा बनात ये ना हे गाणं अनेक गायकांनी गायलेलं आहे. तर चला यावेळी अभिजित सावंत हेच गाणं ऐकूया. अभिजित सावंत व विश्वजा जाधव यांच्या सुमधुर आवाजात.

आणि आम्ही वाजवीत आहोत विजय शिवळकर व समूहाच्या आवाजातलं काय झालं काय पाहुलं. तर या गाण्याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला इथेच अनुमती द्या. दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही मनोकामना व्यक्त